सास सास नानक आराध्य आठ पहर गुण गावा तेरी पनह खुदाए तू बख्शंदगी शेख फरीद खैर दीजै बंदगी कवन बदाई कह सको दे अंत गुनिता कर कृपा मोहे नाम देखो नानक दर सरिता